दृष्ट तेरे राम तेरे कवन कवन कवन गुण गावा तू साहिब गुणी निधाना तुमरी महिमा बरन न सको तू ठाकुर ओच भगवन्ना तू समरथ वड्डा

सुरमा नंद पास कर आए चंद्र बिंब मंगलन सुहाए सरस बान आओ आहे बिनोदा गावे सरस बसंत कमोदा अष्टपुत्र मैं